मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीत साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण शिवरंत गोविंद साध संगेण शिव